यदेह प्रोन्नतारितो ग्रह प्रोन्नतेत्थोऽस्य ग्रहे पुरुषो जायेत सर्वोतरिष्य सर्वा जायेत यद्यतोऽपोऽप्रथमप्यवैति तर्हि स तस्मात् सर्वो नीचीमच्यन्ते त्रिव्रता वै स्तोमेन प्रजापतः प्रजा अत्रजत यत्त्रिव्रन्कला भवन्ति प्रजननाय त्रिव्रद्वै वज्र उदरं वृत्र